तेरी भगत ना छोडू भावे लोग हसे, तेरी भगत ना छोडू भावे लोग हसे, साच नाम मेरा हीरे बसे, साच नाम मेरा हीरे।